घेना तेटे ताकर धा तेटे घेना ते ना घे घे ना गे ते ना घे ना ते ना घे ना धा गे ते ना घे ना तेटे ता घे घे ना गे ते ना गे ना गे तेरे के धा धा तेरे के धा ती धा